311.5 मीटर अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026 आमच्या आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सकाळचे 5:57 झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेला सुरुवात करीत आहोत मंगल वाद्याने.

0: जीवन समृद्ध करायला एखादाही प्रभावी विचार उपयोगी पडतो, म्हणून चांगल्या विचारांचा प्रसार करीत असावं. कधी ते खडकासारख्या कठीण अंतःकरणावर पडून वाहून जातील, तर कधी ते संसार तापानं तप्त आणि मृदू झालेल्या अंतःकरणावर पडून त्याला गारवा आणि पुनर्जीवन देतील. पाणी तेच, पण दरवर्षी ते नव्या स्वरूपात पृथ्वीवर पडतं. शाश्वत स्वरूपाचे विचारही जुनेच असतात, पण प्रत्येक पिढीत ते नवीन भाषा घेऊन बाहेर पडतात. प्रत्येक पिढीला त्या पिढीतील व्यक्तीनं त्या त्या काळातील परिस्थितीला उद्देशून जुनेच विचार नवीन भाषेत दिले तरी ते पाहिजे असतात. म्हणूनच चांगल्या विचारांचं उत्पादन करायला हवं, उत्पन्न झालेल्या विचारांचा प्रसार करायला हवा, म्हणजे वातावरण शुद्ध होईल, जीवन समृद्ध होईल.
1: आताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात भगवान भटकर यांचे विचार ऐकले.
2: निसर्ग हा म्हणून कोपला

0: समृद्ध होईल, जीवन समृद्ध होईल।
1: आताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात भगवान भटकर यांचे विचार ऐकले।
2: निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा, म्हणूनच संदेश हा, झाड लावा झाड जगवा।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मधुसूदन कारेकर यांची रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात।

श्रोते हो, आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना.

श्रोतेहो, आताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकली. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीकांत अंबरे यांची रचना रवींद्र साठे यांच्या स्वरात.

श्रोतो हो, आताच आपण रवींद्र साठे यांच्या स्वरात श्रीकांत अंबरे यांची रचना ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाणी जयराम यांच्या स्वरात संत मीराबाई यांची रचना.

आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया यशवंत देव यांची देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 6:40 कृषी वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पिकांसाठी झिंकचं महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. भाग 4 निवेदन सारिका दांडगे यांचं, सादरकर्ते विजय भुयार. 7:30 अवतीभोवती हा स्थानिक घटना आणि घडामोडींवर आधारित कार्यक्रम. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करू. 8:40 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

9:30 झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन डॉक्टर श्रद्धा शुक्ल यांचं, लेखिकेसह सहभाग सोमनाथ महाजन आणि नरेंद्रकुमार ठाकूर यांचा. 9:45 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. या कार्यक्रमात गीत डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, गायक सावणी रवींद्र, धनंजय पवार, संगत आशुतोष कुलकर्णी यांची. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स. 10:30 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल हा निवेदनासह चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम. 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगान मुलाखतीवर आधारित कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय खेलो मास्टर गेम्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विजय भुयार. 12:05 आणि 6:10 गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात गोविंद बालकृष्ण यांचं गायन, राग भैरवी. 3:55 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण करतील. 5:02 नाद ब्रह्म या कार्यक्रमात श्यामलाल सजना यांचं वीणावादन. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 युववाणी हा युवा मित्रांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात जागतिक योग दिवसानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. 6:30 सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात लघुग्रह

आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची मुलाखत. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेत शिवार या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ग्रामीण जीवनशैली आणि योग याविषयी वैद्य आदित्य जहागीरदार यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. आमच्या आजच्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पिकांसाठी झिंकचं महत्त्व याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: पिकासाठी झिंकचं महत्त्व. शेतकरी बंधूंनो, पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी झिंकची भूमिका जी आहे ती अत्यंत मोलाची असते. झाडांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण वेगाने घडवून आणण्यासाठी झिंक जे आहे ते मदत करतं. वनस्पतींमध्ये ऑक्सिन नावाचं वाढ संप्रेरक तयार होण्यासाठी झिंक जे आहे ते आवश्यक असतं, ज्यामुळे झाडांची उंची आणि फांद्यांची वाढ जी आहे ती योग्य प्रकारे होते. सोप्या भाषेत सांगायचं तर झिंक हे पिकांचं आरोग्य आणि ताकद हे दोन्ही वाढवणारं मुख्य इंजिन आहे. आता आपल्या पिकात झिंकची कमतरता आहे हे आपण कसं ओळखायचं? झिंक जर कमी पडलं तर झाडांची वाढ जी आहे ती खुंटते आणि दोन पानावरील अंतर जे आहे हे कमी होऊन पानं जी आहे ती गुच्छासारखी किंवा लहान दिसतात, ज्याला आपण लिटिल लीफ रोग म्हणतो. पिकाची कोवळी पानं पिवळी पडू लागतात, पण पानावरील शिरा ज्या आहेत ना त्या तशाच हिरव्या राहतात. धान किंवा भात पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे पानांवर तांबड्या रंगाचे डाग दिसतात, ज्याला खैरा रोग म्हणतात. मक्यामध्ये कोवळी पानं जी आहे ती पांढरट किंवा फिकट पिवळी पडतात. झिंकच्या कमतरतेमुळे पिकाला वेळेवर फुलं आणि फळं जी आहे ती लागत नाही आणि लागली तर गळून पडतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. या समस्येचं वेळेत व्यवस्थापन करण्यासाठी आपण काही सोपे उपाय जे आहे ते करू शकतो. जर तुम्ही जमिनीची तयारी करत असाल तर पेरणी किंवा लावणीपूर्वी प्रति एकेरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावं. जर पिकावर कमतरतेची लक्षणं दिसत असतील तर फवारणी हा सगळ्यात जलद उपाय. यासाठी चिलेटेड झिंक 12%, 1.5 ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच 15 लिटरच्या पंपासाठी 10 ते 15 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करावी. झिंक वापरताना एक महत्त्वाची खबरदारी नेहमी घ्यावी, ती म्हणजे झिंक आणि फॉस्फरसयुक्त खतं, उदाहरणार्थ DAP किंवा 12-32-16 कधीही एकत्र मिसळून देऊ नका. जर ही खतं एकत्र दिली तर जमिनीत झिंक फॉस्फेट तयार होतं, जे पिकांना अजिबात लागू पडत नाही. त्यामुळे या दोन खतांच्या वापरामध्ये किमान 8 ते 10 दिवसांचं अंतर ठेवावं. तेव्हा झिंकची कमतरता वेळीच ओळखा आणि व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन मिळवा.
0: श्रोतहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पिकांसाठी झिंकचं महत्त्व याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
3: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे

0: जे काय तर जोडणे
1: बरोबर,
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात.
2: थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ प्राध्यापक अविनाश कुमावत. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलन

0: आसन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धालासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: सहा वाजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील

0: आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी नाले पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जाते.

0: दिल्ल्याम् आयोजितस्य एकस्य कार्यक्रमस्य अन्तर्गतं प्रधानमन्त्री विकसित भारत रोजगार योजनायां चतुः शताधिक द्विसहस्र कोटि रूप्यकाणां प्रोत्साहन राशिं वितरितवान्। एकस्मिन् महत्वपूर्णे निर्णये सर्वोच्च न्यायालयः उदघोषयत् यत् निर्धारिते पदपथि चलनस्य अधिकारः नागरिकस्य मौलिकाधिकारो वर्तते। न्यायमूर्ति पीएस नरसिम्हा अथ न्यायमूर्ति एएस चंद्रोरकर इत्यनयोः प्रतिपादितं यत् निर्धारित पदपति चलनस्य नागरिकस्य अयं मौलिको अधिकारः प्राथमिकः अस्ति, सहैव यन्त्रीकृत वाहनानां गमनागमनस्य अपेक्षया अस्य प्राथमिकता भविष्यति। फीफा विश्व कप प्रतियोगितायां मैक्सिको दलेन दक्षिण कोरिया दलं 1-0 अंकांतरालेन पराजितम्। क्रिकेट क्रीडायां भारत अफगानिस्तानयोर्मध्ये तृतीया अन्तिमा च एकदिवसीय स्पर्धा अद्य अपराह्णे चेन्नई नगरस्य एमए चितंबरम क्रीडांगणे भविष्यति। अवधेयं यत् एषः द्वन्द्वः अपराह्णे 1:30 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: तीनशे अकराश पांच मीटर अर्थात 963 किलोहर्ट्स तसच FM 102.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत अवतीभवती हा स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया दिनविशेष। आज 20 जून जागतिक निर्वासित दिवस तसंच जागतिक उत्पादकता दिवस। 20 जून 1869 किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म। 20 जून 1899 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ट्रायपॉसच्या गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन वरिष्ठ रँग्लर ही पदवी प्रदान करण्यात आली। 20 जून 1921 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। 20 जून 1952 भारतीय लेखक आणि कवी विक्रम शेठ यांचा जन्म। 20 जून 1958 भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म। 20 जून 1997 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याजवळ राज्यातील मुलींसाठी पहिली सैनिकी शाळा सुरू केली। 20 जून 2014 प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंग यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला। दिनविशेष आपण ऐकलं, आता जाणून घेऊया काही स्थानिक घटना घडामोडी।

दोन दिवसांपासून वातावरणात सुखद बदल जाणवत असून तापमानाचा पारा घसरून 39.2 अंश सेल्सिअसवर आला आहे. आकाशात ढगांची गर्दी पाहावयास मिळत आहे. पावसाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास काही भागात हजेरी लावली. यानंतर आज ढगाळपासूनच वातावरण आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता वाढली असताना पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. दुपारी कडक उन्हाचा चटका वाढला होता. पावसाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागून आहे.

योग सर्वांगीण उन्नतीचा वैश्विक मार्ग. आधुनिक काळात स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद, योगी अरविंद घोष, महर्षी महेश योगी इत्यादी जागतिक स्तरावर योगाला प्रतिष्ठा मिळवून देणारे प्रमुख साधक, अभ्यासक आणि विचारवंत बनले. आज योग भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचे एक जिवंत प्रतीक बनले आहे. योग केवळ आरोग्य किंवा व्यायामाची पद्धत नाही, तर आत्मविकास, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सार्वकालिक आणि सार्वभौमिक अर्थात वैश्विक मार्ग आहे.

CUET UGC निकाल जून अखेरपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विविध विद्यापीठांमध्ये समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. यंदा दिल्ली विद्यापीठ BHU, गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीसह 243 संस्था स्वतःची स्वतंत्र काउन्सिलिंग प्रक्रिया राबवणार आहेत. या प्रक्रियेत 3 ते 4 मुख्य राऊंड्सनंतर स्पॉट राऊंड घेतले जातात.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पाच वर्षीय LLB अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया 19 जून रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू केली आहे. MHCET विधी 2026 परीक्षेत नॉन झिरो गुण मिळवलेल्या सर्व उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. CET सेलने प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर न्यू रजिस्ट्रेशन करून आपली नोंदणी पूर्ण करायची आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी व सर्व आवश्यक शैक्षणिक आरक्षण व कॅटेगरी संबंधित कागदपत्रे PDF स्वरूपात स्पष्ट दिसतील अशा रीतीने अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्रता तपासणी वेळेत पूर्ण न झाल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा योग दिन निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित असेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने देण्यात आली आहे.

बरोबर श्रोते हो, आजच्या अवतीभोवती या कार्यक्रमात इतकंच. आता सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आप

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार. आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री

म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगल मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाम असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

0: अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्ये सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत.
2: रोजगारासाठी सुवर्ण संधी. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला जळगाव जिल्हा जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2026 करिता प्रवेश देणे सुरू असून या संधीचा फायदा घेऊन 10वी उत्तीर्ण मुली व महिला करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत करावयाचे आहे. संस्थेत बेकर अँड कन्फेक्शनर, कॉस्मोटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रत्यक्ष संस्थेत जाऊन आजच आपला प्रवेश अर्ज निश्चितीकरण करा. admission.dvd.gov.in वेबसाईटवर प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जून आहे.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
5: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता
1: झुंबर

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातले त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा

0: हे प्रेस्पेक्शन होतं, त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो, ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 सेल्सिअस वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 सेल्सिअस वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 सेल्सिअस वाढतं. आणि त्याचबरोबर एक कालिकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 सेल्सिअस वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनोवर प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळून देऊ शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेविसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून नदीमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला.

0: याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी त्या रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल, उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी ही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्यावेळी खलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रोहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेती पिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस कोपरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता कचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस उंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि उंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीरक्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीरक्रियात्मक पक्वतेला काढावं जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्त्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त

मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात, संगीत वसंत पवार यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना अरुण दाते यांच्या स्वरात, संगीत यशवंत देव यांचं.

0: ಶಿತ್ ಹೆಗಡೆ ಯಾನ್ಸೆ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ಆರೋಗ್ಯಂ ನಮೋಸ್ತುತೆ. ಸಾಂಧೆದುಖಿ ಆಣಿ ಗುಡ್ಗೆದುಖಿವರ್ ರಾಮಬಾಣ ಉಪಚಾರ. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांची रचना श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जी बी देवल यांची रचना छोटा गंधर्व यांच्या स्वरात.

श्रोतो हो, डॉक्टर परिचित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची रचना उत्तरा केळकर यांच्या स्वरात.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आता सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात काही क्षणातच.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायूनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाईल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट UG पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22,00,000 अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर.
12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन, 10,000

0: टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव
2: 300.5 मीटर अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली हसरत जयपुरी यांची रचना. गायक कलाकार मोहम्मद रफी. चित्रपट अॅन इव्हिनिंग इन पॅरिस.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

श्रोतहो लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कसूर या चित्रपटातील समीर यांची रचना. गायक कलाकार कुमार सानू. संगीत नदीम श्रवण यांचं.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
2: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे.
3: श्रोतहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया झुक गया आसमान या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: कौटुंबिक श्रुती का झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटी गाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुती का म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर

श्रोतो हो, आत्ताच आपण अमान मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं मनोज मुंतशिर यांची रचना ऐकली. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया इन्कार या चित्रपटातील राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. गायक कलाकार उषा मंगेशकर.

दर रविवारी सकाळी 7:25 आणि आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आपली मराठी अभिजात मराठी

श्रोते हो, आताच आपण हेमलता आणि जसपाल सिंग यांच्या स्वरात रवींद्र जैन यांची रचना ऐकली. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेताब या चित्रपटातील शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत राहुल देवबर्मन यांचं.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आतिफ असलम आणि ज्योतिका यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांची रचना.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आशिकी चित्रपटातील गीत. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू. गीत रचना समीर यांची.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका. लेखन डॉक्टर श्रद्धा शुक्ल यांचं. लेखिकेसह सहभाग सोमनाथ महाजन आणि नरेंद्रकुमार ठाकूर यांचा.

0: वसंता? अरे वसंता, वहिनी, आओ वहिनी.
1: या या भाऊजी या. अहो येतच होते ना, किती हाका मारणार आहे.
0: अहो वहिनी, मला काय माहिती तुम्ही घरात आहात की नाहीत ते.
1: आहे ना, जाणार कुठे. अहो मी तर घरीच असते भाऊजी.
0: वा वा, गृह खाते तुमच्याकडे आहे वहिनी.
1: हो हो,
0: घरची लक्ष्मी आहात तुम्ही. बर, मी काय म्हणतो,
1: बोला ना भाऊजी.
0: शुभेच्छा.
1: धन्यवाद धन्यवाद, पण कसल्या शुभेच्छा.
0: अहो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
1: अच्छा, धन्यवाद धन्यवाद, तुम्हालाही शुभेच्छा.
0: काय, कुठे आहेत आमचे परममित्र प्राध्यापक महोदय वसंतराव?
1: ते झोपलेत.
0: काय?
1: खरंच झोपले आहेत.
0: काय काय झालं वसंताला? 9 वाजून गेले, इतका वेळ झोपलाय? तब्येत बरी नाही की काय?
1: छे छे छे, मस्त खाऊनी सुस्त जाहले, बेडरूम मध्ये जाऊनी स्वस्त झोपले.
0: अरे अरे अरे, किती हे खेदकारक. ही काय वेळ झाली का झोपायची? इतका वेळ झोपू शकतं का कोणी? आणि तुम्ही कसं काय झोपू दिलं त्यात आजच्या दिवशी?
2: का का का, आजच्या दिवसाला काय एवढं मोठं सोनं लागलंय का?
0: उठलास का रे बाबा एकदाचा? अरे घड्याळ तरी बघ.
2: उठलास उठलास? अरे मी झोपलो होतो कुठे सांग. ही वासंती माझी बदनामी करायची एकही संधी सोडत नाही मध्ये. काय सांगू तुला,
1: घ्या घ्या संधी. आता संधी काय संधी, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.
2: कोण चोर वासंती? मी तर अगदी खालच्या आवाजात बोलतोय ना. बोंबा कोण मारतय सांग बरं तू.
1: वा वा वा वा, तुम्हीच तुम्हीच. कधीचे झोपले होते तुम्ही?
0: अरे तुम्ही काय मुद्दाम भांडतात का रे माझ्या समोर?
1: नाही हो भाऊजी, हेच उगाच आपलं उठसूट वाद घालत बसतात माझ्याशी.
2: काय हे वासंती, अगं आत्ताच तर तू म्हणा दिसला मी झोपलो होतो म्हणून.
0: अरे पण तू तर म्हणतो आहेस की तू झोपला नव्हता. मुळात वसंता, अरे आज इतका महत्वाचा दिवस, तोही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, आणि तू मात्र मस्त 9-9 वाजेपर्यंत झोपा काढतोस. अरे अरे अरे
2: अरे अरे, मध्या ऐक माझं, मला माहिती आज काय ते, आलं का लक्षात?
1: आज शनिवार आहे भाऊजींना सुट्टी आहे.
0: नाही वहिनी,
1: मग
0: शनिवार असला तरी सुट्टी नाही.
1: अच्छा,
2: अरे माझं ऐकून तर घ्या रे अगोदर. आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन.
1: नशीब माझ तुमच्या लक्षात आहे
0: वशा. अरे तुला लक्षात आहे तरी सूर्य डोक्यावर येईपर्यंत तू मस्त झोपा काढतोयस.
2: अरे मध्या मध्या, मी योगासन करत होतो.
1: वा वा वा वा, काय दादांत खोट बोलताय. बघा बघा भाऊजी, तुम्हीच बघा, चक्क खोट बोलतायत हे.
0: काय रे वसंता?
2: वासंती वासंती, मी शवासन करत होतो, तुला लक्षात नाही का आलं?
0: या शवासन.
2: हो अरे, मी आज सकाळी लवकर उठलो वासंती, तू सांग उठलो की नाही मी लवकर?
1: हो, हे मात्र अगदी खरंय बरं. आज अगदी सकाळी 6 वाजता प्राध्यापक महोदय उठून बसले होते.
0: वा वा, उठून काय केलं बरं?
2: हा तर सांगतो आता, ऐका. मी उठलो, अगोदर या भूमातेला कराग्रे बसते लक्ष्मी हे स्तोत्र म्हणून वंदन केलं.
0: वा,
1: अहो आपण हे रोजच करतो. सगळ्यांचा भार झेलणारी आपली पृथ्वी आणि कष्ट करून पोट भरणाऱ्या आपल्या हातांना वंदन करूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो, हो की नाही?
2: हो वासंती, पण त्यानंतर आपण रोजच्या दैनंदिन कामांना सुरुवात करतो, हो की नाही मध्या?
0: बरोबर.
2: तर आज मी लवकर उठलो आणि युट्यूबवरील व्हिडिओ पाहायला सुरुवात केली.
0: काय केलं म्हणे? तर मोबाईल हातात घेतला.
2: अरे अरे पामरांनो, माझ्या बोलण्याचा असा अनर्थ नकारे करू. मुळात मला अगोदर पूर्ण बोलू तरी द्या.
1: बरं बरं, अहो तुम्ही बोला बरं आधी.
2: हा तर त्या युट्यूब चॅनलला आजपासून एक नवीन सेशन सुरू होत आहे.
0: कोणतं?
2: सांगतो, योगा फॉर युअर डेली लाईफ.
1: अगो भाई, हे तर मला माहीतच नव्हतं.
2: मग वसंती, अशा कामाच्या गोष्टी पाहायच्या असतात. तुम्ही आपलं कोणते कोणते फूड चॅनल पाहत बसतायत, पण करायचं मात्र काहीच नाही.
0: नाही वसंत,

0: नाही वसंता, वहिनी तरी करतात रे वेगवेगळे चविष्ट पदार्थ, पण त्या यूट्यूबला साड्या, ड्रेस, मेकअपच्या महागड्या वस्तू यांच्या रील्स पाहत बसतात रे माझ्या घरी.
1: अहो तुम्ही तुमचं सांगत होतात, आमच्यावर नका घसरव तुमची गाडी. आणि हो, आम्ही नुसते फूड चॅनल किंवा रील्स पाहत नाही बसत बरं, घरात बसून इंटरनेट आणि टीव्हीच्या माध्यमातून अगदी जागतिक पातळीवर काय काय सुरू आहे याकडे बारीक लक्ष असतं म्हटलं आमचं.
2: हो का?
1: मग
0: आपला विषय भरकटतो आहे असं नाही वाटत का तुम्हाला? आज आंतरराष्ट्रीय योग दिवस ना.
2: मध्या तुला माहिती का योग हा शब्द कुठून आला?
0: नाही बुवा.
1: मला माहिती.
2: सांग तू.
1: मी सांगते. कसं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी ऋषी मुनींच्या ज्ञान साधनेतून एक आसन पद्धती बनली आहे अगदी प्राचीन काळापासून. आणि अहो तुम्हाला सांगू का, योग हा शब्द ना मुळात युज या संस्कृत शब्दापासून आलाय बरं का. युज म्हणजे काय? जोडणे किंवा एकत्र करणे. म्हणजे कसं आहे ना की मन आणि शरीर यांच्या एकत्रीकरणाने विचार, कृती, संयम यांच्यातून शरीर आणि मनाचा विकास होतो. मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठी योग साधना केली जाते.
2: बरोबर वासंती, अगदी समग्र अर्थ सांगितला. पण हे प्राचीन काळात शक्य होतं वासंती आणि मधुबा.
1: हो,
2: त्या काळी ऋषी मुनींचे आश्रम निसर्गरम्य वातावरणात असायचे. मधुबा जंगलात एकांत वासात असायचे. त्यावेळी सकाळी सकाळी असलेलं प्रसन्न वातावरण, ती पक्ष्यांची किलबिल, नदीचा एक समान नाद, या सर्व समन्वयातून निसर्ग आणि मानव संगीत आणि योगाच्या माध्यमातून तादात्म्य पावत असे वासंती.
1: वा वा, अहो तुमच्या बोलण्यातून अजून एक गोष्ट लक्षात येते का?
2: कुठली कुठली?
1: म्हणजे योग साधना करण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा महत्वाचं आहे.
2: प्रश्नच नाही.
0: म्हणून तर मग आता मोकळी मैदान, बागा किंवा बंदिस्त हॉलमध्ये योगा केला जातो.
1: भाऊजी ते झालंच हो, पण कसं आहे आजूबाजूचं वातावरण, म्हणजे योगा करत असताना आपलं मन एकत्र होण्यासाठी लागणारी शांतता किंवा एकसारखा होणारा संयत नाद सुद्धा गरजेचा असतो.
2: हो वासंती, हो अगदी खरंय. म्हणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीतील शिक्षणात शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत याचाही समन्वय साधला गेलाय. केवळ वाद्यातूनच नाही तर मंत्र, स्तोत्र पठणातून निर्माण होणारा हा नाद ही ऊर्जा निर्माण करणारा असतो.
0: हो वसंता, अरे गणपतीत आपण अथर्वशीर्ष पठण करतो, त्यानंतर निर्माण होणारी अनुभूती अवर्णनीय असते. ते 10 दिवस कसे भरभर निघून जातात रे
1: भाऊजी. मुळात आपल्या संस्कृतीत निसर्ग आणि मानवी जीवन यांचं योग्य ते संतुलन साधण्याची कला अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवली गेली आहे. म्हणजे मदर्स डे, फादर्स डे, आमकाडे, ही जी डे संस्कृती आहे ना ही आत्ता आली आहे. पण योगासनं करताना मन एकाग्र व्हावं म्हणून आजकाल जे संगीत वापरलं जातं ना त्याला तोड नाही.
2: तसं पाहायला गेलं ना वासंती तर आपलं आयुष्यच संगीताच्या सप्तसुरांनी व्यापलंय बघ. आपल्या पृथ्वीच्या कणाकणामध्ये संगीत सामावलेलं आहे. अगदी मानवी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संगीत हे मानवासोबत विविध नाद किंवा तालातून साथ देत असतं. संगीतामुळे माणूस, त्याचं मन संवेदनशील होतं, जसं व्यायामामुळे शरीर सशक्त होतं.
1: भारतीय संस्कृतीतच नाही तर प्राचीन समजण्या जाणाऱ्या प्रत्येक संस्कृतीमध्ये व्यायाम आणि संगीताचं महत्व ओळखलं गेलंय बरं. तुम्हाला माहिती आहे का तो ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो ज्याने तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये संगीत आणि व्यायाम हे दोन्हीही विषय अनिवार्य केले होते.
0: हो वहिनी, संगीत मन रिझवण्यासोबत त्याला सशक्त करण्याचंही काम करतं. आता तर काही ठिकाणी दुर्धर आजार बरे करायला म्युझिक थेरपी वापरतात म्हणे.
1: मी एक सांगू का तुम्हाला, आपण एवढं योग आणि संगीत याबद्दल बोलतोय पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का?
0: कोणती?
1: अहो तुम्हाला माहिती आहे का मी जे सांगणार आहे त्याबद्दल?
2: कोणती कोणती सांग ना वसंती सांग.
1: अहो भाऊजींनी सांगितलं नाही का मगाशी?
2: काय सांगितलं?
1: आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.
0: हो वहिनी.
1: मग भाऊजी मला एक सांगा, आणखीन एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा महत्वाचा दिवस आज आहे कोणता?
0: नाही आठवत वहिनी, तुम्हीच सांगा ना.
1: अहो तुम्हाला आठवत आहे का?
2: नाही बा, सांग तूच सांग.
1: अहो भाऊजी आपण आता ज्या विषयावर चर्चा केली व्यायामासोबत आणखीन एका गोष्टीचं महत्व नाही का आपण बोललो, अधोरेखित केलं,
0: म्हणजे संगीत.
1: आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस सुद्धा आहे बरं का.
0: हो का,
2: बघा.

0: व्यायाम आणि संगीत यातील समन्वय यातून देखील अधोरेखित होतो की नाही मधुबा? आंतरराष्ट्रीय योग आणि संगीत दिवस एकाच दिवशी आलेत.
1: वा, काय छान योगायोग आहे. त्यात आता बाहेर पाऊस पण पडतोय, म्हणजे माझ्या नशिबी आज भजी खाण्याचा देखील योग दिसतो आहे. मी काय म्हणतो वसंता, योगासने तर तू केली, आता खाणं आणि गाणंही होऊन जाऊ दे.
2: काय काय काय, खाणं आणि गाणं?
0: मधुबा, खाण्याचं ठीक आहे रे, वासंती करेल भजी, पण गाणं कोण म्हणणार?
1: अर्थात तू.
0: मी कधीपासून कायला लागलोय बाबा. अरे मी बाथरूम मध्ये सुद्धा गात नाही रे हिशा धाकाने.
2: काय, अहो माझ्यावर का गाडी घसरते तुमची सारखी सारखी? माझा कधीपासून तुम्हाला धाक, आणि तो पण गाण्यासाठी.
1: अरे बस झालं ते तुम्हा दोघांचं, माझ्या समोर मुद्दाम का भांडता रे तुम्ही? नको मला ते भजेही नको आणि ते गाणंही नको.
0: येतोस मग मधुबा.
1: अच्छा, मला कटवण्यासाठी तुम्ही रचलेला सापळा होता तर हा. जातो बाबा मी. तुम्हा दोघांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या शुभेच्छा. जातो, कोरडा कोरडाच घरी जातो.
0: जा जा.
2: आहो आहो भाऊजी, नका हो भाऊजी, जाऊ नका. मस्त गरमागरम कांद्याची आणि मिरचीची भजी करते. आपण गाऊ शकत नसलो म्हणून काय झालं? आकाशवाणी लावते ना, त्यावर सुरू असलेली सुश्राव्य गाणी ऐकूया, म्हणजे खाण्याचा आणि गाण्याचा दोघांचाही मनसोक्त आनंद मिळेल.
1: आणि वहिनी, चहा आलं घातलेला?
2: हो हो, करणार बरं, आल्याचा आणि तुम्ही आल्याचा चहा.

0: श्रोत हो, आत्ताच आपण झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका ऐकली. लेखन डॉक्टर श्रद्धा शुक्ल यांचं, लेखिकेसह सहभाग सोमनाथ महाजन आणि नरेंद्रकुमार ठाकूर यांचा.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 2021.
4: रोजगारासाठी सुवर्ण संधी. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला जळगाव, जिल्हा जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2026 करिता प्रवेश देणे सुरू असून, या संधीचा फायदा घेऊन 10वी उत्तीर्ण मुली व महिला करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत करावयाचे आहे. संस्थेत बेकर अँड कन्फेक्शनर, कॉस्मोटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रत्यक्ष संस्थेत जाऊन आजच आपला प्रवेश अर्ज निश्चितीकरण करा. admission.dvd.gov.in वेबसाईट वर प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जून आहे.
5: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. गीत डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, गायक कलाकार सावनी रवींद्र, धनंजय पवार, साथ संगत आशुतोष कुलकर्णी यांची.
6: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
7: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक

थेंब अमृतासमानच नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतहो, आत्ताच आपण स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम ऐकला. गीत डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, गायक कलाकार साहुणी रवींद्र, धनंजय पवार आणि साथ संगत आशुतोष कुलकर्णी यांची.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पुना गाडगिणे अँड सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात, याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडक साहेब, नमस्कार.
2: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजाराला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय, तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं, तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्या आहेत.
0: बरं.
2: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
0: नक्कीच.
2: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅम जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचे मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
0: अच्छा.
2: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक छानपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठी मणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाहीये.
0: अच्छा.
2: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावाने बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
0: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: श्रोतहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव

0: श्रोते हो आपकी पसंद या श्रोत्यांच्या फार्मेसी गीतांच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली रवींद्र रावल यांची रचना, गायक कलाकार लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम, चित्रपट हम आपके है कोण. या गाण्यासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, सदाशिव, रंजना, गबरू पैलवान व प्रकाश दादा जैन यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट मोहत तालुका बुरहानपूर येथून मुशर्रफ खा तडवी, जरीना तडवी, मुबारक तडवी, परवेज बिटिया, तैमूर आणि भैया तडवी यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका बलवंदर जयतेक आणि मिका बिरक यांनी.
1: Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, let's start the fun.

श्रोते हो आपकी पसंद या श्रोत्यांच्या फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संगम या चित्रपटातील शैलेंद्र यांची रचना, संगीत शंकर जयकिशन यांचं, गायक कलाकार लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर. या गीतासाठी पसंती कळवली आहे गणेश पेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, सौ संगीता, अमोल अमृत व सुवर्ण शिंदे यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे नगरदोडा तालुका पाचोरा येथून मथुराबाई सैंदाने, सौ विठाबाई, राजेंद्र, सुनीता, अंकिता, प्रियंका, कविता, मोक्षदा, मितेश, जयेश आणि ॲडव्होकेट देवेंद्र यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे अंबरनाथ येथून प्रकाश सैंदाने, सौ विजया, श्री जगन्नाथ सूर्यवंशी, कुमारी तेजस्विनी आणि चिरंजीव चिराग यांनी.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात ऐका योग दिनाच्या अनुषंगाने योग शिक्षक कृणाल महाजन यांची मुलाखत.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
2: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे.
0: त्यानंतर डॉक्टर प्रीती पाटील यांची मुलाखत.
3: मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
4: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
3: बरोबर.
4: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
3: बरोबर.
4: त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात.
0: तेव्हा जरूर ऐका वनिता मंडळ कार्यक्रम, शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
5: श्रोतो आपकी पसंद हा श्रोतांच्या फार्मसी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आराधना या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत सचिन देव बर्मन यांचं. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड, वंदनानगर, इंदोर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश संजना मालती, स्वाती प्रयाग चौधरी यांनी याच गीतासाठी पसंती कळवली आहे. पूज्य साने गुरुजी श्रोता संघ भोरा कुर्हा येथून समाधान उगले, संतोष उगले, गजानन अभिषेक आणि सोहम यांनी याच गीतासाठी पसंती कळवली आहे. कृष्णनगर टी व्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई, सीमाताई, रिमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदिवे यांनी.
6: अच्छा ये बात है तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ. जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब शस्त्र देना. डन
7: डन
6: डन. अच्छा तो ये बताओ बागों में बाहर है? मैंने पूछा बागों में बाहर है? गर्मियों की निहार है? तो तुमको मुझसे प्यार है?

0: सोमवार है, आज सोमवार है,
1: अरे बाबा है,
0: तुमको मुझसे प्यार है,
1: है?

श्रोतो हो आपकी पसंद हा श्रोत्यांच्या फरमायसी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं कामचोर या चित्रपटातील इंदिवर यांचं गीत. गायक कलाकार अलका याज्ञिक आणि किशोर कुमार. या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. चांदूर बिसवा येथून किशोर वानखेडे, उषा विशाल, राजूर तालुका मोताडा येथून राज गवई, राजवीर गवई यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे.

सुधाकर गायकवाड, विकास, प्रीती, सौ आशा, दीक्षा वाघमारे, दीपांजली, शशांक वाघमारे यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ, वेदांत आणि प्रेरणा यांनी.

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कम्पेअरच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
2: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
2: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात.
3: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात आपकी पसंद हा श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चित चोर या चित्रपटातील हेमलता आणि यशुदास यांच्या स्वरातील रवींद्र जैन यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून श्री सुधाकर राजे जाधव, हो, डॉक्टर प्रशांत, सौ जगुताई, साक्षीताई, चिरंजीव संचित, प्रथमेश स्वामी, प्रणाली आणि सानवी यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट मामुलवाडी तालुका नांदुरा येथून सोपान तायडे, विजया, अमोल आणि सरिता यांनी. मुक्काम पोस्ट जिगाव तालुका नांदुरा येथून वसंतराव भोजने, सुनंदा, राजू आणि सोनू भोजने यांनी. तसंच जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथून गिरीश देशमुख, सोनाली, आरव, जयश्री आणि जीवाय देशमुख यांनी.

श्रोते हो, आपकी पसंद या श्रोत्यांच्या फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांनी रचना केलेली रफी किशोर आणि आशा भोसले यांच्या स्वरात शान या चित्रपटातील गीत, संगीत राहुल देवबर्मन यांचं. या गीतासाठी पसंती कळवली आहे रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू रमाबाई मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले यांनी, तसंच सुनील जबडे टेलर आर डी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव चंदू बालखंडे छोटूदादा विलास शिंदे अशोक नगर वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथून पार्वती सकाराम ठोके दीपाली राजू ठोके रोहित सोनू मोनू श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम

वैष्णवी, सुवर्णा, वेणुताई आणि शुभम बोबडे यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे जरूर वरूड महाराष्ट्र येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, पुणे येथून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका. सागर श्रुतांगण निंभोरा येथून बबनराव जोशी, हेमंत जोशी, सौ मनीषा, अभिजित, करिश्मा, अशोक आणि अलोक कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात आपकी पसंद हा श्रोत्यांच्या फरमायशी गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिने की राह या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं। या गीतासाठी पसंती कळवली आहे वरुड जरूड येथून महेंद्र सरकटे, विजया मिलिन, स्वराज वानखेडे, मुक्काम पोस्ट बोराळा तालुका, माफ करा, मुक्काम पोस्ट बोराळा धरण येथून दत्ता घायाळ, सुनीता गजानन, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी संभाजीनगर येथून, वैभव गौरव लोखंडे भाऊसिंगपुरा संभाजीनगर येथून, मेघराज रिधोरा रुद्र कोडकर वाकोडणी तालुका बदनापूर। याच गीतासाठी पसंती कळवली आहे जिल्हा अहिल्यानगर मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव येथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज आणि आदर्श तसंच हर्षदा पवार यांनी। याच गीतासाठी पसंती कळवली आहे हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपती तालुका नेवासा येथून बंडू लोहार, माया शिवांश, चंद्रकला देवीदास, भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता यांनी।

0: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: श्रोत हो आपकी पसंद या श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फागुन या चित्रपटातील ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं कमर जलालाबादी यांचं गीत. गायक कलाकार आशा भोसले आणि

मोहम्मद रफी या गीतासाठी पसंती कळवली आहे म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे वाल्मिक निनाजी स्वप्नील अजय खिरोडकर यांनी, महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर सुमन मिथिलेश तारणी सूरज ज्योती रेयांश गुडिया, तसंच धांडी नांदुरा येथून श्रीकृष्ण बाठे संदीप अमूल्य वैशाली, जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम येथून एकनाथ काळे आशाताई ज्ञानेश्वर शिवांशू मगर रवींद्र पवार यांनी. याच गीतासाठी पसंती कळवली आहे गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश सर्वरी शौर्या सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात आपकी पसंद हा श्रोत्यांच्या फरमायशी गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतर ऐकूया लाजवंती या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत सचिन देव बर्मन यांचं। या गीतासाठी पसंती कळवली आहे नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ, जगदीश तांबट यांनी। याच गीतासाठी पसंती कळवली आहे भवानी व्यास दर्यापूर जिल्हा अमरावती येथून राजेंद्र माणिकराव इंगळे, संगीता देवयानी, रवींद्र, सुनीता, संजय आणि खुशी पवार यांनी। याच गीतासाठी पसंती कळवली आहे दौलताबाग मुरादाबाद येथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कसीम, नदीम, जुनेद, तसंच सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, सौ चंपाबाई, राहुल, कृष्णा, अक्षय, करण आणि समर्थ उमरे। याच गीतासाठी पसंती कळवली आहे पाकिजर रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावाद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक, मोहम्मद साकीर, मोहम्मद अल्कमा, मोहम्मद अल्तमश, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब यांनी।

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

क्षेत्राचा साधारणतः 17 ते 20% वाटा आहे. शेती हा व्यवसाय रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. 50%पेक्षा जास्त लोकांना शेती थेट रोजगार पुरवते. ग्रामीण भागातील साधारणतः 70% कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे शेती आणि त्यासंबंधित व्यवसायावर अवलंबून आहे.

शक्यतो जून जुलै हा खरीप पिकांच्या पेरणीचा काळ आहे. या दिवसात शेतकरी बंधू हा अतिशय काळजीत असतो आणि काही अंशी उत्साहात देखील. उत्साह असतो तो म्हणजे शेती तयार करून नवीन पीक पेरणीसाठी, आणि काळजीत असतो तो म्हणजे वरून राजांच्या आगमनासाठी होत असलेल्या दिरंगाईसाठी. बागायतदार शेतीत तरी पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्याने पीक पेरणी होऊन जाते, परंतु कोरडवाहू शेती करणारा शेतकरी मात्र पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतो. कारण खरीप पिकांना मुबलक प्रमाणात पावसाची आणि उष्ण दमट हवामानाची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांचा समावेश आहे.

जिद्द मात्र सोडत नाही आणि काम थांबू देत नाही. हे सर्व आपल्या धण्याचं काबाडकष्ट बघून ती मायमाऊलीसुद्धा अर्धांगिनी असल्याचं दायित्व निभावते आणि तीसुद्धा दुसऱ्या बाजूने नांगर खांद्यावर घेऊन आपल्या शेतकरी पतीला मदत करते आणि या काड्या भोर असलेल्या शेतीला फुलवून हिरवगार आच्छादन घालते.

स्वतःहो शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्याचा कुणी जवळचा मित्र असेल तर तो म्हणजे सर्जा राजा, जो संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेऊन ऊन वारा पाऊस काहीही असो तो सतत चालत राहतो आणि आपल्या मालकाला शेतीत मदत करतो. श्रोतेहो बैल म्हणजे नंदी राजा हा असा प्राणी आहे ज्याला तुम्ही अर्ध्या रात्री जरी कामाला लावलं तरी तो तेवढ्याच उत्साहात काम करतो. तो चंचल आणि उत्साही प्राणी आहे. आज नवनवीन उपकरणे जरी उपलब्ध असली तरीही शेतात नंदी राजांचं पाऊ लागल्याशिवाय पीक येत नाही अशी मान्यता आहे. इतर प्राणी पिकातून चालतात त्यावेळी त्यांच्या खुरांनी पिकाला नुकसान होण्याची शक्यता असते, मात्र बैलाच्या खुरांनी पिकाला कुठलंही नुकसान होत नाही आणि म्हणून हा सर्जा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. म्हणून शेतकरी बंधू हा सुद्धा आपल्या मित्राचं वर्णन तेवढ्याच कौतुकाने करतो.

0: श्रोतेहो, आपण जर इतिहास डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तुम्ही कुठल्याही युगात बघितलं तरी शेतकरी बंधू आहे तसाच आहे. युगानुसार सर्वच बदलतं असं आपण म्हणतो, परंतु आपला शेतकरी बांधव मात्र कधीच बदलत नाही. तो आधीही त्याच उदार मनाचा होता, आजही आहे आणि उद्यासुद्धा. आपण प्रत्येक गोष्टींचे पैसे बनवतो, आपला शेतकरी बांधव मात्र आपल्या शेतातील वस्तू अगदी सहजपणे देऊन टाकतात. एवढं त्यांचं मन मोठं आहे. प्रत्येक गोष्टीतून तो पैसा कमवण्याच्या शर्यतीत न राहता उदार मनाने माणुसकी कमवतो.
1: उपजवी माती बसे.

0: श्रोते हो, ही संपूर्ण जीवसृष्टी चालवते, त्यामागे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत. त्यापैकी श्रीहरी विष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत. या पृथ्वीलोकाचा विचार केला तर श्रीहरी विष्णूंच्या रूपात शेतकरी बांधव हा सर्व सजीव जीवसृष्टींचा पालनकर्ता आहे आणि त्याने या सृष्टीची घेतलेली जबाबदारी तो उत्तमरित्या पार पाडतो आणि म्हणूनच साक्षात विष्णू त्याला प्रत्यक्ष संकटातून बाहेर काढतात, त्याच्या मेहनतीला कष्टाला फळ देतात आणि प्रत्यक्षात त्याच्या कामात मदत करतात.
1: किया करते थे जो विश्राम रेशम.

जगत में शान दे जा।

श्रोतेहो, आपला भारत देश हा सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जातो, कारण भारतातील शेतकरी बांधव हा काळ्या मातीत पिकांच्या रूपात सोनं, चांदी आणि हिरे पिकवतो.

श्रोतेहो, आपण बघतो थोडं जरी मनाच्या विरोधात झालं तर डॉक्टर संपावर जातात, वकील असतील, सरकारी कर्मचारी असतील, लगेच संपावर जातात. खरं तर यांच्या संपावर जाण्याने फारसा फरक पडणार नाही. श्रोतेहो, आपण करोना काळ बघितला आहे, सर्व काही ठप्प झालं, परंतु सर्वांचं पोट भरून उरेल एवढं प्रत्येकालाच मिळालं. त्याचं श्रेय आहे ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाचं. विचार करा, कितीही नैसर्गिक आपत्ती आली, पिकांचं नुकसान झालं, तरी शेतकरी बांधव कधीही संपावर जाण्याचा विचार करत नाही. तो पुन्हा त्याच उत्साहाने उभा राहतो, कारण त्याला ईश्वराने मनोबल भरभरून दिलं आहे. जर शेतकरी संपावर गेला असा साधा विचार जरी केला

हे सर्वश्रेष्ठ परमेश्वरा, हे नारायणा, ही सृष्टी तुझीच आहे, तेव्हा माझ्या शेतकरी बांधवाचं नैसर्गिक आपत्तीपासून सदैव रक्षण कर. ऊन, वारा, पाऊस सर्व अंगावर घेऊन काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या मेहनतीचं आणि कष्टाचं फळ दे. अन्नदाता सुखी भव.

0: बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा निवेदनासह चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम संपला.
1: थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 आणि 27 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना अरुण दाते यांच्या स्वरात.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

हो आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाट्यपद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

0: शतजन्म शूरता
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
4: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काही फायदे होतात?
5: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे.
6: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भीमराव पांचाळ यांच्या स्वरात मराठी गझल.

श्रोतेहो मिश्रा संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांची रचना, गायक कलाकार किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजत आहेत. आता FM 102.1 MHz विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत आणि 963 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने मुलाखतीवर आधारित कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय खेलो मास्टर गेम्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दानगे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विजय भुयार. ऐकूया वनिता मंडळ काही क्षणातच.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काय संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्या करता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचं

0: परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय. अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय. तर भगवद्गीता असं म्हणते, योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात, योग चित्त वृत्ती निरोधः. तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग.
1: बरोबर.
0: आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग. म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत. जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात, चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसा तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं. तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले गेले, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्त आसनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायू विकार दूर होऊ शकतात. मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तसं प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदर

0: पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर, तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
1: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ॲडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते, अन्न

0: पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
0: निश्चितच, कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातः काळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत, म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
0: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
0: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
0: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ॲक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खाताय, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झाली आहे सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्ट मध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे.
0: बर.
1: हा, मग जिल्हास्तरीय

0: खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिले मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
1: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
0: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं, पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली, पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं,
0: हा, इंजेक्शन दिली, ते इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग त्याचा तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला 1 महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी, तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4-5 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काय केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का

0: का नाही केलं पाहिजे.
1: हा
0: तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली की तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे, आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे. त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, हा मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान ताई, तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं, यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात,
0: हो
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जावाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे. मास्टर ॲथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला
1: जिंकायचं
0: आहे. आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता, कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा पण मग 2 नंबरपर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली.
0: माझी जिद्द.

0: माझी चिकाटी, मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून, म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो, दूर सारू शकतो आपण.
1: ताई खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा, म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे, डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सूनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो असं. त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे, हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते, आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो. मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
1: ताई अगदी तुमचं. ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
0: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी, म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षित झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये, वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला, मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते, मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा, थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना, त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय, हसत आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल, असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही, मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली.

0: आणि मम्मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहीत नव्हतं ते. सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्या अहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एकनी अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होते, टिंगल टवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरंच ना, आपण ज्या वेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं. तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं. त्याशिवाय यश आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागल्या. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं. आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
1: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला. जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा हे करायला लागली, तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजचे दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
1: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता. योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो, किती पैसा असो, पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे, आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो, आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं

0: मध्ये अटर सटर असं काही खात नसते.
1: माझा
0: ठरलेला आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत करता.
0: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई, आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे, आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे, तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या, आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्यासोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियन एक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई, मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं, माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण, माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे, तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं, त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींना, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला त्याबद्दल आपले खूप खूप

0: धन्यवाद.
1: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
0: थांबूयात ताई. नमस्कार.
1: नमस्कार.
0: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. हे आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झनकार यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातील वैशाली म्हाडे यांनी गायलेलं हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश धाकडे यांनी.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत.

0: उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTA मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही NTA सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट UG फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं NTA सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली

0: दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून या आधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेअर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले.

0: रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया येसुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं वसंत बापट यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. श्रोतेहो, आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
3: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भेडणारं असतं, अगदी थेट अंतकरणापर्यंत असं भेडणारं साहित्य आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे, असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला, तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच, तरीही त्या चौकडीत राहून जी मोशाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशीसारखी. या लेख संग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही, तरी त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर

0: रुसावलेले दत्तगुरु मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास याचप्रमाणे रजनीगंधा साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक असे अनेक विषय आहेत त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे ती मराठी आहे तसाच उर्दू इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी महाभारतातील भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य वास्तव इतिहास यांचा संदर्भ असे तपशील असा आलेला आहे जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे या सर्वांगीण कलांचा सौंदर्याचा सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्या समोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्या समोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून गवाक्षातून चंद्र दिसे गंगाजी का तट हो भूमी प्रेमाचं शुभ्र संगीत इस शहर में हर कोई व्यामोह करताना या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत कवयित्री सुजाता राऊत त्यांच्या तरल भाव जिव्हाळा आणि अलवार स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे जो मना दृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणारा आहे तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळुवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखणीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे
1: श्रोते हो साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुनःप्रसारित केला आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता दुपारचे 2 वाजलेले आहेत पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं नत्र स्फुरत पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत त्याची अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात त्या मानानं स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करणं आवश्यक आहे पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं जमिनीची सुपीकता कमी होते म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते मालाचा दर्जा जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खत दिली तर पिकांची वाढ खुंटते.

0: समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो. एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरत, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं. बहुतांशी खत पुरवठा हा खासगी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरत, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं.
1: समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी कार्यक्रम हा पुनःप्रसारित करण्यात आला. श्रोतो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
3: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
4: श्रोते हो, नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12 वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या

0: दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असो, शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20-25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

0: दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय, आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे.

कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे.

0: यासाठी नाही तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी नाले पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:15 होत आहेत. ठीक 1:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:15 वाजता.

0: गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोते हो आपण ऐकलात. यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी एक

0: 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोतो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत, प्रॉमिस करा?
3: येस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोतो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार

0: प्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
1: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना

असल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड NCCF मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटल मागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. NEET UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ST 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया दुपारी ठीक 3:55 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. नमस्कार.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:55 होत आहेत. आमच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल इथे होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 3:55 हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबई RN7 संदेश यंत्रणेवरून महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी RN7 दिनांक 20 जून 2026 साठी संदेश फीड करत आहोत. या तास अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आम्ही फीड करत आहोत. अस्मिता वाहिनीवरून आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या अंतर्गत जागतिक योग दिवसानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी केलेल्या गप्पा आपण ऐकू शकाल. आकाशवाणी जळगाव केंद्राची ही निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 वाजता सायन्स कॉर्नर, लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुळे यांची मुलाखत. 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता माझा आवार माझे शिवार या अंतर्गत कारभारी दर्शना दामले यांची मुलाखत. 7:08 वाजता लोकसंगीत, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती, 10:00 वाजता अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम विवेक कर्माहे यांचं गायन राग ठुमरी आणि दादरा. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही संक्षेपित करू. अस्मिता वाहिनीवरून उद्या म्हणजेच 21 जून रोजी प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 6:30 वाजता 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पश्चिम बंगाल इथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचं सहक्षेपण दिल्ली केंद्रावरून. 6:40 आणि दुपारी 2:00 वाजता कृषीवाणी या अंतर्गत सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींचं वैशिष्ट्य. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्य आणि धनसंपदा या अंतर्गत HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस भाग पहिला तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी सहभाग तृप्ती देशपांडे निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र. 7:00 वाजता आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके पुस्तक कालची आजची या मालेमध्ये जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: 7:25 नरेंद्र मोदीजी आज के पश्चिमबंग दिवसे পশ্চিমবঙ্গের পূর্ণ ভূমিতে উপবিষ্ট হয়েছেন, আমি তাকে কোটি কোটি প্রণাম নিবেদন করি. আসুন আগামী 23 তারিখ আত্মবলিদান দিবস এবং 6 জুলাই ডক্টর শ্যামাপ্রসাদ মুখার্জির 125তম জন্ম জয়ন্তী আমরা সাড়ম্বরে পালন করি. আপনাদের সরকার রাষ্ট্রবাদী সরকার ঠিক করেছে শ্যামাপ্রসাদজির পৈতৃক ভিটা জিরাট আমরা সরকার ক্রয় করে স্মৃতিসৌধ বানাব, লাইব্রেরি বানাব, আর কলকাতাতে 125 ফুট উঁচু ডক্টর শ্যামাপ্রসাদ মুখার্জির দণ্ডায়মান মূর্তি স্থাপন করে ডক্টর শ্যামাপ্রসাদ মুখার্জিকে অক্ষয় অমর করে রাখবে আপনাদের সরকার. সবাই ভালো থাকুন, প্রধানমন্ত্রীর বক্তব্য শুনুন, তার নির্দেশিকা মেনে তার আশীর্বাদ পুষ্ট এই সরকার কাজ করবে. ভারত মাতা কি, বাবা তারকেশ্বর ধাম কি,
2: মাননীয় মুখ্যমন্ত্রীকে অনেক অনেক ধন্যবাদ. এবং তার কথার সূত্র ধরেই আমরা এবারে দেখব একটি ছোট

नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है. स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या यो आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो,
2: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो,
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा, आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असाही योग दिन 21 जून ला असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून लाच. मग
1: हा बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.

0: वाह, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जूनला मात्र तिथे हजर. का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
0: हो का?
1: मग
0: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
0: हो ना, शहाण्या, व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया छानसं गाणं.
0: तर चांगला चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी

0: तयार होईल, जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कृणाल.
1: नमस्कार सर.
0: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
1: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी. ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
0: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडंसं जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योगमध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
1: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
0: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
1: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय, म्हणजे समाधीपर्यंत पोचायचं आहे, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
0: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
1: जी.
0: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
1: जी.
0: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
1: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. शरीराच्या सर्व संवेदना जातात. मन आणि बुद्धी इथे लय पावते. अनेक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
0: सामान्यपणे जर विचार केला कृणाल, तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
1: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते तर आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
0: म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
1: जी.
0: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसन काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आसन

0: करावीत.
1: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल ते तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
0: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं. तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
1: जी बरोबर.
0: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
1: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे. ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्त आसन घेतलं. पवनमुक्त आसनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत. यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
0: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
1: जी जी. आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात. पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचा प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
0: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
1: जी
0: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
1: जी
0: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
1: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
0: अच्छा.
1: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
0: अच्छा. एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का?
1: जी
0: असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
1: जी
0: याबद्दल थोडस सांगा.
1: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या.
0: हा.
1: की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
0: अच्छा.
1: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे. दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळ

0: करण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक 2-3 आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग, तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं, तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं, म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत, म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी?
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो, सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो, हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल, तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून, योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजे. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत, जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी
0: जी.
1: एक आणखी, आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरच खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, मी जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे, असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे
0: जी,
1: ठीक आहे, योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत
0: जी,
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे, म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होता योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT चा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी यात शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी
1: आता योग 150 देशामध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतो.
0: हो अतिशय, म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं किंवा

0: was the top scorer with 102 runs off 131 deliveries. In reply, India were 37 for no loss in 4 overs when reports last came in. And with that, we end this news bulletin.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 6:10 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया बेला शेंडेंच्या आवाजातील हे गीत. चित्रपटाचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. गीतकार विश्वजीत जोशी, संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

बेला शंडे स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील प्रेमाची गोष्ट या चित्रपटातल्या गीतानंतर ऐकूया आपलं पुढील गीत हा खेळ सावळे यांचा. या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतकार आहेत सुधीर मोघे.

0: आणि मुंबई केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुळे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा मी गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
1: महत्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, ह्यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जे धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
2: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखी एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो। ह्याचं एक

0: उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अति दुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झालाय तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो, आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशा प्रकारे महत्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालाच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हे महत्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो.
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्वाचं आहे, आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो, आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल.
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक त्याला इम्पॅक्टर म्हणतात पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनिन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही

0: सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले, आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नी आघात झाला. तो अश्नी आघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजावून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाहीये, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर ह्यांना पाठवला जातो, तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 1-5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात.
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो आणि अजून असे 1-2 त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200+ लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना

0: येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचं पण कधी योग येतो का?
0: हो, ऍक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधनं डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितलात, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ऍक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरून एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता, कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळत आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सच्या बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात, साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली

0: आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली
1: आहे. अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यात ना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे. त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो. जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो. एखादा फिजिक्समध्ये आहे, भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे. फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

0: अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
4: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
3: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
4: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
5: येस, प्रॉमिस.
3: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
4: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
7: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि

0: रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ॲपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्षे दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचं आहे तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आत्ता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे, आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी

0: बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग ईपीएफ आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण, जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे, आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आत्ता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आत्ता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वानी जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत, तर या MSMEना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

311.5 meters अर्थात 963 kHz 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ग्रामीण जीवनशैली आणि योग याविषयी आयुर्वेदाचार्य आणि योगाचार्य वैद्य डॉक्टर आदित्य जहागीरदार यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत.
1: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो,

0: उद्या 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन. यंदाच्या योग दिनाची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग, योगा फॉर हेल्दी एजिंग. पण जेव्हा आपण निरोगी आयुष्याचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या ग्रामीण भागातील बंधुभगिनी. शेतात रात्रंदिवस घाम गाळणारा आपला शेतकरी राजा आणि घर, शेती, गोठा अशी तिहेरी कसरत करणारी आपली भगिनी यांचं शरीर वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत निरोगी राहणं हाच कदाचित या थीमचा मुख्य उद्देश असावा, नाही का? आणि म्हणूनच ग्रामीण जीवन, शेती आणि महिलांचं आरोग्य यांचा योग आणि आयुर्वेदाशी कसा मेळ घालायचा हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे जळगावच्या प्रसिद्ध चार पिढ्यांच्या परंपरेचा वारसा पुढे चालवणारे विख्यात आयुर्वेदाचार्य आणि योगाचार्य डॉक्टर आदित्य जहागीरदार. डॉक्टर आदित्य, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपल्या ग्रामीण भागात जुने लोक जे आहेत ते नेहमी म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर आपल्या शरीरासाठी योग आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काम करतात?
1: बरोबर. सर्वात प्रथम सगळ्यांना उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. तर प्रश्न म्हटला आपण तर योग आणि आयुर्वेद हा कसा आजच्या काळात पण ग्रामीण भागात पूरक असे आपल्या आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी कारणीभूत आहे ते आपण बघूया. आजकाल आपण बघतो की आहार, विहार, आचार, विचार, व्यवहार या पाच गोष्टी आपल्याला नियमितपणे जर आपण पाळल्या तर आपलं हेल्दी एजिंग किंवा निरोगी वृद्धत्व हे व्यवस्थित पार पडतं. तर आहार म्हटलं तर सगळ्यात जास्त उत्तम आहार जो घेऊ शकतो तो म्हणजे शेतकरी खरं तर. पण आज गावागावात सुद्धा पाकिटबंद पदार्थ, पॅकेज्ड फूड, चॉकलेट्स किंवा इन्स्टंट जे पदार्थ आहेत हे आपण गावकऱ्यांनी किंवा ग्रामीण भागातील मुलं मुली व्यक्तीसुद्धा ह्याचं सेवन करत आहेत. त्यामुळे शुद्ध हवा तसेच शुद्ध अन्न हे ग्रामीण भागात असून सुद्धा जर आपण पाकिटबंद पदार्थांकडे जात असू तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पहिलं. दुसरं विहार म्हणजे जीवनशैली. तर बऱ्याचदा आपण बघतो की सतत पुढे वाकून काम करणं किंवा झोप न पाळता किंवा आहाराचं वेळा न पाळता सतत काम करत राहणं
0: एक असंतुलित जीवनशैली करणं.
1: सो ह्याच्याकडे जास्ती कल असल्यामुळे आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देणं कमी झालेलं आहे, त्यामुळे सुद्धा हे त्रास होत आहेत. योग आणि आयुर्वेद हे आपल्या आहार विहार दोघांसाठी खूप मदत करतात. त्याचे जे तत्व आहेत योगातले आणि आयुर्वेदातले ते आपल्या आहार विहाराला पूर्णपणे बदलण्यासाठी खूप छान पद्धतीने कार्य करतात.
0: बर, आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपले शेतकरी बांधव जे आहेत ग्रामीण भागात जे राहतात, ग्रामीण भागातील महिला झाल्या, बांधव झाले, तर हे वयाच्या 60 आणि 70 व्या वर्षापर्यंत काम करत असतात.
1: बरोबर.
0: मग वाढत्या वयात त्यांची हाडं आणि सांधे हे मजबूत ठेवण्यासाठी योग कसं मदत करतं?
1: सगळ्यात आधी योगमधले कुठले अंग आहेत जे आपल्याला ह्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत ते म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यान.
0: बर.
1: त्यातही जर आपण फक्त सांधेदुखी, पाठदुखी आणि सांध्यांवर म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून बघितलं तर आसनांचा खूप उपयोगाचा ह्यात वाटा आहे. तर आसन आणि सूक्ष्म व्यायाम या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाने रोज केल्या पाहिजे. एक तास नाही झाल्या चालतील, 10 मिनटं केले तरी पुरेसे आहेत. सूक्ष्म व्यायाम तर प्रत्येकाने केलेच पाहिजे. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय? तर मान थोडी फिरवणे, प्रत्येक सांध्यांना थोडीशी हालचाल देणे, उठल्या उठल्या, काम करत असताना, काम झाल्यावर, ह्याने काय होतं तर स्नायूंना हालचाल मिळते, सांध्यांना हालचाल मिळते, त्यांची ताकद वाढते. आणि काम करत असताना जे काही ताण येऊन इंजुरी होणार असेल ती सुद्धा टळते. म्हणजेच आज आपण बघतो की काही जड उचललं की लगेच कंबरेत आपल्याला हिसका बसतो किंवा दुखतं. हे होण्यापासून योग आपल्याला खूप मदत करतो हे टाळण्यासाठी. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की योग हा आपल्या शरीराला मजबूत करतो, लवचिक करतो आणि

0: पुढे होणाऱ्या ज्या काही वेदना किंवा घटना दुखापत होणार असेल ते टाळण्यासाठी खूप मदत करतं.
1: बरं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
0: बरोबर,
1: तर याला काही वयाचं बंधन नाहीये, साध्या सोप्या आहेत तर ते तुम्ही केव्हाही करू शकता. तर असे कुठले कुठले योगासनं आहेत की ते केले पाहिजेत?
0: बरोबर, तर योगा सर्वांसाठी आहे, त्याला वयाचं काही बंधन नाही. त्यामुळे 50-च्या वर, 60-च्या वर, 70-च्या वर असेल तर आपण मार्जरासन हे खूप महत्त्वाचं आसन आहे. त्याच्याने संपूर्ण मानेपासून तर कमरेपर्यंत पूर्ण जो आपला मणका आहे, जो मेरुदंड आहे, त्याची लवचिकता वाढते, तिथील सगळे स्नायूंची शक्ती वाढते.
1: बरं,
0: पण जर गुडघेदुखी असेल तर हे आसन करताना गुडघ्याखाली थोडं कुशन म्हणजेच टॉवेलची किंवा रुमालाची घडी करून ठेवावी, त्याला आपण मार्जरासन म्हणतो. तसेच दुसरे ताडासन, खूप सोपं पण खूप उपयुक्त असं आसन आहे. सरळ उभं राहून हात वर ताणायचे आणि खाली पायाच्या टाचांना वर उचलायचं, म्हणजेच पंजांवर बॅलन्स करत हात वर ताणायचे. ह्याने हातापासून तर पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराला उभा असा ताण पडतो, जेणेकरून शरीरातील सगळ्या स्नायूंचा जो थकवा ताण असतो तो कमी होतो. हेच आपण बघितलं असेल की आपण आळस देताना सेम तीच पद्धत वापरतो, हात वर स्ट्रेच करून आपण आळस देतो. ह्याने काय होतं, शरीरातील डलनेस, लिथार्जी, थकवा आणि ताण स्नायूंवरचा पूर्णपणे कमी होतो. हे दोन आसन तरी प्रत्येकाने केलेच पाहिजे. ह्या व्यतिरिक्त पुढे वाकून काम करत असल्यामुळे साईड बेंड जे आहे, म्हणजे कमरेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रोज वाकलं गेलं पाहिजे. आपण पुढे वाकतोच पण मागे आणि डावीकडे उजवीकडे वाकणं आपलं कमी होतं, त्यामुळे मेरुदंडाचा आणि शरीराचा समतोल बिघडतो. त्यामुळे डावीकडे उजवीकडे रोज 5-5 वेळा वाकलं गेलं पाहिजे फक्त, आणि मागे सुद्धा. तर मागे वाकणं आपलं ताडासनात थोडंफार होऊन जातं. सो ताडासन, मार्जरासन आणि तिसरं म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे वाकणं, एवढं तीन जरी आपण दिवसातून 3 वेळा जेमतेम 2-2 मिनिटं लागतील फक्त प्रत्येक आसनाला, एवढं जरी केलं तरी 50% कमरेचे, मानेचे, पाठीचे आणि संपूर्ण शरीराचे त्रास आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
1: अगदी, खूप छान. म्हणजे मी आता तुम्हाला तेच विचारणार होती की गावाकडे बरेचदा शेतकरी बांधव आहेत, महिला आहेत, जड ओझी उचलायचं काम करतात, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपण बघतो की त्यांना मानेला त्रास होतो, कमरेला त्रास होतो, पाठीला त्रास होतो. तर हे जे आत्ता तुम्ही आसन सांगितलेत की हे त्यांनी अगदी 2-2 मिनिटं जरी केलेत तरी त्यांच्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत.
0: बरोबर, आणि मी फक्त म्हणेन की सकाळीच केलं पाहिजे असंही नाही. तुम्ही समजा एक 30 किलोचं गव्हाचं पोतं एक 4-5 फेऱ्या मारल्या आहेत ते उचलून त्याचं काम केलं आहे, ते झाल्या झाल्या सुद्धा तुम्ही ताडासन केलं तर त्या क्षणी जो होणारा स्नायूंवर ताण आहे तो सुद्धा लगेच कमी होतो. म्हणजे वारंवार ताण शरीरात वाढत जात नाही, तो तिथल्या तिथे बॅलन्स होत जातो.
1: खूप छान तुम्ही सांगितलं. आता हे झालं योग कसा करायचा त्याच्याबद्दल. आता आपण बघतो की ग्रामीण भागामधली जी स्त्री आहे, जी महिला आहे, ती सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असते, अगदी घरासाठी स्वतःला झोकून ती काम करत असते आणि स्वतःकडे अशामुळे ती बऱ्याचदा खूप कमी लक्ष देते. आणि आपण बघतो की मग ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये रक्ताची कमी, ॲनिमियासारखे आजार जे आहेत ते सुद्धा आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात. तर यासाठी त्यांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, आयुर्वेद काय सांगतं?
0: सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूक लागेल तेव्हा खाल्लं पाहिजे. भारतातील स्त्रियांचा, ग्रामीणच नाही तर सगळ्या स्त्रियांचा हा एक अडचण म्हणेन मी आहे की ती व्यक्ती आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी भूक लागली असो नसो ती थांबते, त्यांचं जेवण होईपर्यंत थांबते आणि स्वतःकडे दुर्लक्ष होतं. जी व्यक्ती 60-व्या वर्षापर्यंत इतरांची काळजी घेतली पाहिजे तिने, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि मग 50-तच तिचं अकाली अशक्तपणा यायला लागतो.
1: अगदी बरोबर.
0: ह्यामुळे हा मुद्दा फक्त त्या स्त्रीसाठी नाही तर महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की त्या स्त्रीला जर भूक लागली असेल तर तिने आधी स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली तर ती इतरांची अनेक कालावधीसाठी काळजी घ्यायला सक्षम राहील.
1: अगदी.
0: आत्ता 10 वर्ष खूप काळजी घेतली पण पुढे जर 10 वर्ष अंथरुणात आपण असू

0: तर काही अर्थ नाही. त्यामुळे भूक लागेल थोडं काय होईना खाऊन घ्यायला पाहिजे, तहान लागेल काम आधी करून घेते मग पाणी पिते हे न करता आधी 2-4 घोट पाणी पिऊन मग पुन्हा कामाकडे जाणं, स्वतःच्या तब्येतीकडे म्हणजेच व्यायाम. शेतात जो होतो तो व्यायाम नव्हे, तो कष्ट, ते आपण पोटपाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी करतो, पण स्वतःच्या शरीराची साठी म्हणून एक 10 मिनिटं किंवा 20 मिनिटं होईन हे आसन किंवा सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. सो भुकेची वेळ पाळणं, तहान लागेल तेव्हा पाणी पिणं, झोप पुरेशी आणि व्यवस्थित घेणं आणि थोडासा व्यायाम 10 मिनिटं का होईना रोज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यात रक्ताची कमी जी आपण म्हणतो त्यासाठी ग्रामीण भागात सर्रास उपलब्ध असं म्हणजे राजगिरा आणि नागली हे आपण आवर्जून आपल्या आहारात ठेवणं गरजेचं आहे. त्याच जोडीला काळे मनुके आणि खजूर, ह्या 4 गोष्टी जर व्यवस्थित आहारात ठेवल्या आणि जर पचन व्यवस्थित काम करत असेल तर रक्त वाढण्यासाठी खूप मदत होते.
1: राजगिराचं
0: पीठ चालेल, लाही चालेल, गुळाचे राजगिराचे बनवलेले लाडू चालतील, पोळीत त्याचं पीठ मिक्स केलं तरी चालेल. तसंच नागलीचा सुद्धा वापर आपण घाटा म्हणून किंवा बिस्किटं करायची असतील घरच्या घरी तर किंवा पोळीत टाकायचं असेल तर या पद्धतीने वापर करू शकतो.
1: बरं डॉक्टर आदित्य, आता मला असं विचारायचं आहे की आपण आयुर्वेदाचार्य आहात, आपण योगाचार्य आहात, बरेच पेशंट्स आपल्याकडे येत असतील, तर सध्या आपण काय बघता की कुठला आजार जो आहे तो आजकाल जो आहे खूप जास्त वाढलेला आहे की ज्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत, त्यांची जीवनशैली बिघडलेली आहे आणि याचं काय कारण?
0: तर आयुर्वेद ह्यासाठी 2 गोष्टी सांगतो, एक तर शरीराचे सुद्धा आहेत आणि मनाचे सुद्धा आहेत आणि ते निगडीतच आहेत. शरीरातील आजार म्हणायचे झाले तर आपण बघू, नुसतं शहरात नाही ग्रामीण भागात सुद्धा आजकाल उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा. पूर्वी शेतकऱ्यांमध्ये पोट सुटणं हा विषयच नसायचा, पण आज ते सुद्धा आपल्याला दिसतं. त्याचं कारण म्हणजे एक तर जसं मी आधी म्हटलं, पाकिटबंद पदार्थ किंवा रेडीमेड फूड आयटम्स. दुसरं म्हणजे यंत्रणा खूप प्रगत झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं शारीरिक कष्टसुद्धा काही अंशी कमी झाल्यामुळे त्या यंत्रांच्या आधारामुळे सुद्धा पोट सुटणं किंवा लठ्ठपणा वाढला आहे. उच्च रक्तदाब किंवा मानसिक तणाव हे पाऊस न पडणे, दुष्काळ होणे किंवा पाहिजे तसे पीक न निघणे ह्याच्यामुळे मानसिक ताण वाढल्यामुळे सुद्धा उच्च रक्तदाब वगैरे सारखे आपल्याला त्रास दिसून येतात. तर हे जे व्याधी आहेत हे आपल्याला आजकाल सर्रास ग्रामीण भागात सुद्धा दिसून येतात. ह्याच जोडीला बोरवेलचं पाणी किंवा विहिरीचं पाणी जे हार्ड वॉटर आहे, आपण शहरात आरो फिल्टर्स वापरतो किंवा हे वापरतो, पण असे आमच्याकडे अनेक पेशंट गावातून येतात की ज्यांचं हार्ड वॉटर पिऊन किडण्यांवर परिणाम झालेले दिसून येतात. तर असे सुद्धा आजार आपल्याला गावांमध्ये बघायला मिळतात.
1: मग आता याच्यावरती उपाय काय? म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की विहिरीचं पाणी पित असतील किंवा बोरवेलचं पाणी पित असतील, तर त्यासाठी मग त्यांनी कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे?
0: आता क्षार तर नुसते उकळून कमी होणं अवघड आहे, तर आता ह्यात आपण त्यातल्या त्यात जे करू शकतो म्हणजे की जे पिण्याचं पाणी जर काही अंशी कुठेही उपलब्ध असेल तर त्याची जर लाईन कनेक्शन कुठे थोडीफार जरी असेल तर ते मिक्स करून, आता शहरांमध्ये सुद्धा मिक्स बऱ्याच ठिकाणी बोरिंग आणि कॉर्पोरेशनचं मिक्स होतं, तर ॲटलिस्ट तसं झालं तरी काही अंशी परिणाम कमी होईल. किंवा जे आजकाल आपण म्हणतो की काही टॅबलेट्स किंवा काही असे रासायनिक पदार्थ मिळतात की ते त्या पाण्यात टाकले तर ते सगळे क्षार पाण्यातून थोडे वेगळे होतात. तर असे काही पदार्थ जर उपलब्ध झाले तर त्याचा वापर करून सुद्धा आपण ते कमी करू शकतो. आणि नाही तर सगळ्यात सोपं म्हणजे त्यातल्या त्यात जे आपण करू शकतो की उकळा, गाळा आणि प्या, ॲटलिस्ट फिजिकल इम्प्युरिटीज तरी त्यातून कमी होते.
1: आता तुम्ही म्हणालात की बीपी आहे, शुगर आहे, त्याच्यानंतर हे सगळ्या ज्या थायरॉइड सारख्या व्याधी आहेत, तर या आजकाल ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतात. तर काही योगासनं आहेत का की ज्यामुळे हे आजार जे आहेत हे काही प्रमाणात का होईना आटोक्यात राहतील किंवा कमी होतील?
0: मधुमेह किंवा लठ्ठपणा जर असेल तर 3 आसनं जरी आपण हे रोज केले 2-3 मिनिटं, मी नाही म्हणणार की हे पूर्णपणे आजाराला नीट करतील किंवा संपवतील, पण जी काही

0: ट्रीटमेंट चालू आहे किंवा पुढे आजार वाढणार असेल त्याला नक्कीच थांबवण्यासाठी मदत करतील. पहिलं म्हणजे वक्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन.
1: बरं,
0: सोपे आसन आहेत, आजकाल मोबाईल सगळ्यांकडे आहे, बघूनसुद्धा आपण जर नीट थोडं मार्गदर्शन फॉलो केलं तर करू शकतो. तर एक वक्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन. दुसरं म्हणजे उभं राहून फक्त मागे, डावीकडून मागे आणि उजवीकडून मागे बघणं, म्हणजे वळणं. ह्याने पोटाच्या स्नायूंना, पाठीच्या स्नायूंना जी काही लवचिकता मिळते, ट्विस्टिंग होते, त्यांनी पोटाचा घेर प्लस मेटाबॉलिझम म्हणजेच पॅनक्रियाजला थोडी चालना मिळते आणि मधुमेह लट्टपणासारख्या आजारांमध्ये थोडाफार बूस्ट व्हायला, म्हणजे त्या आजारांचं नीट होण्यासाठी जो बूस्ट मिळायला पाहिजे त्यासाठी मदत नियंत्रणात येतील, प्रिव्हेंट पण होऊ शकतात. तर अर्धमत्स्येंद्रासन, वक्रासन, त्यानंतर ट्विस्टिंग म्हणजे उभं राहून डावीकडे आणि उजवीकडे मागे बघणं, आणि तिसरं ताडासन. ह्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचं आहे. ताडासनामुळे पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो, जेणेकरून लठ्ठपणा आणि पुन्हा काही अंशी थोडासा का होईना पॅनक्रियाजला चालना मिळण्यास मदत होते, अगदी थोडं. पण हा हे असं आसन आहे की जे मल्टिपल अनेक आजारांसाठी फायदा देतो. येस,
1: बरं. शेतात रासायनिक खतं आणि औषधांची फवारणी जी आहे ती शेतकरी बांधवांना करावीच लागते, आणि ज्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या श्वासावाटे, त्यांच्या शरीरावर ती याचे जे परिणाम आहेत ते अतिशय वाईट होतात. तर शरीरातील हे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी किंवा शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: उपाय आपण दोन पद्धतीने बघूया. एक म्हणजे वरच्यावर बाहेर काढणे किंवा फुफ्फुसांवर त्यांचा परिणाम न होऊ देणे. दुसरं, ऑलरेडी शरीरात गेलेले जे आहेत त्यांना पचनाच्या माध्यमातून कसे बाहेर काढता येते. तर सगळ्यात पहिले वरच्यावर, म्हणजे आत्ताच जर कोणी फवारणी केली आहे तर फवारणी झाल्या झाल्या त्या एरियापासून थोडं लांब जाणे आणि तिथे भस्त्रिका आणि कपालभाती हे जे दोन यौगिक क्रिया आहेत, कपालभाती शुद्धिक्रिया म्हणून समजली जाते, तर तिचा प्रॅक्टिस करायचा. म्हणजे फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. एक 30-40 वेळा जरी केलं तरी जो काही रासायनिक आपण घटक इनहेल केले असतील श्वासामार्फत ते बाहेर निघण्यासाठी मदत होतात. तसेच भस्त्रिका प्राणायाम जो आहे हे जर आपण एक 20 ते 30 फक्त राऊंड जरी केले त्या क्षणी फवारणी झाल्यानंतर, तरी आपले 50% जो काही आपण श्वसनामार्फत रासायनिक आत घेतले आहेत ते बाहेर पडण्यासाठी मदत होते. आणि ह्या व्यतिरिक्त सकाळी आणि रात्रीसुद्धा आपण हे दोन्ही गोष्टी करू शकतो. पण पर्टिक्युलरली जेव्हा आपण जस्ट ते फवारणी केली आहे त्यानंतर जर हे केलं तर त्याचा परिणाम सगळ्यात फायदा आपल्याला सगळ्यात जास्ती होईल, कारण मग शरीरात ते सेटल होणार नाही. आणि दुसरं, जर आपण फळभाज्या म्हणजे दुधी, गिलके, दोडके, कारले, नंतर इतर फळे, म्हणजे नॅचरल गोष्टी जितक्या खाऊ तितकं शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. तर जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडत असतील तेव्हा पाकिटबंद सगळेच पदार्थ टाळले पाहिजेत.
1: बरं, आत्ता आपण मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे काही पेशंट येतात तर त्यांच्यामध्ये काही असे सुद्धा असतात की जे मानसिकरित्या किंवा खचलेले असतात किंवा नैराश्य त्यांना लवकर येतं. असं आता बऱ्याचदा आपण बघतो की ग्रामीण भागात सुद्धा कधी दुष्काळ असतो, कधी पिकाला भाव चांगला मिळत नाही, आणि यामुळे काय होतं की शेतकरी बांधव जे आहेत ते बऱ्याचदा मानसिक तणावाखाली जातात. तर हे मानसिक नैराश्य दूर करण्यासाठी किंवा मन शांत करण्यासाठी काही प्राणायाम आहेत का किंवा काही योगात काही उपाय आहेत का?
0: नक्कीच, दोनच गोष्टी आहेत ज्या सगळ्यात सोप्या पण खूप उपयुक्त ठरतात. पहिलं म्हणजे दीर्घश्वसन. त्यात काय करायचं आहे, 3 सेकंदात श्वास घ्यायचा आहे आणि 5 ते 6 सेकंदात सोडायचा आहे. म्हणजे सोडण्याची जी गती आहे ती संथ, हळू आणि काळ हा थोडासा लांब असला पाहिजे. जर 1, 2, 3 सेकंदात श्वास घेतला तर 1, 2, 3, 4, 5, 6 श्वास सोडला. हे जर 20 वेळा फक्त केलं, हे 20 वेळा करण्यासाठी जेमतेम 5 मिनटं लागतील. एक हे आणि दुसरं भ्रामरी प्राणायाम.
1: बरं,
0: म्हणजे डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन फक्त भोंग्याप्रमाणे जितका श्वास पुरेल तेवढा

0: आवाज करणे
1: बरं,
0: हे आपल्या मेंदूतील जे काही तणाव निर्माण होतात त्यांना या व्हायब्रेशनमुळे कमी करण्यासाठी खूप मदत होते, फायदा होतो. तर ह्या दोनच गोष्टी फक्त 20-20 राऊंड आपण जरी केल्या रोज, म्हणजे 10 मिनटं, तरी 50% ताण तिथल्या तिथे कमी व्हायला मदत होते.
1: आणि हे केव्हाही करू शकता,
0: केव्हाही करू शकतो. जेवण झाल्या झाल्या लगेच नका करू, एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तासाचा गॅप घ्या, मग करा.
1: बर,
0: तर त्याचा फायदा जास्त मिळेल. उपाशीपोटी केलं तर अजून जास्त फायदा मिळेल.
1: बर,
0: त्यामुळे जेव्हा ताण वाटतोय तेव्हा तर आपण हे करूच शकतो, जेवण झालं असो नसो. पण जर सकाळी आणि रात्री 10 मिनटं वेळ काढून हे केलं, म्हणजे दिवसातून 2 किंवा 3 वेळा, तर ह्याचा आपल्याला अधिक अधिक फायदा
1: निश्चितच घेता येईल. आता मला असं विचारायचं आहे की हल्ली ग्रामीण भागात सुद्धा मुलं आणि मुलीसुद्धा जे आहेत ते जिमला जाण्याचं प्रमाण म्हणा किंवा पावडर सप्लिमेंट्स घेण्याचं प्रमाण तिथेसुद्धा बऱ्याचदा आपल्याला खूप जास्त आता बघायला मिळतं आहे. तर यासाठी जिमचा व्यायाम आणि आपली पारंपरिक योग आणि आयुर्वेदिक जीवनशैली या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कुठलं व्यवस्थित आहे, योग्य आहे?
0: मी हे म्हणेन की दोन्हीपैकी अयोग्य किंवा योग्य असं करण्यापेक्षा कशा पद्धतीने आपण करतो आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जर व्हेंटिलेटेड रूम नाही आहे, म्हणजे आपण जर एसीत व्यायाम करत असू तर त्या व्यायामाचा फारसा फायदा आपल्याला होत नाही. व्हेंटिलेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जर त्या जिममध्ये एसी असतील आणि लोकं भरपूर असतील तर आपल्याला व्हेंटिलेशन व्यवस्थित होत नाही.
1: बरोबर,
0: हेच आपण जर शुद्ध हवेत व्यायाम केले, जिमचेच व्यायाम, वजन उचलून तुम्ही व्यायाम करू शकतात पण शुद्ध हवेत केले तर अधिक योग्य. योग अभ्यास सुद्धा जर तुम्ही एसी मध्ये करत असाल तर त्या योग अभ्यासाचा काही फारसा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. त्यामुळे व्यायाम दोन्ही चांगले, पण ते कशा प्रकारे आपण करतो हे खूप महत्त्वाचं. आता जसं आजकाल जिममध्ये वजन उचलतात, पूर्वी आखाड्यात मुदगर उचलायचे, तर वजन उचललेले काहीच प्रॉब्लेम नाही. शरीर बघून व्यायाम केला पाहिजे, पण तो कशा पद्धतीने करतोय, कुठे हिसका बसत नाही आहे ना, हवा शुद्ध आहे ना, प्लस आपलं शरीर ते पेलवू शकेल ना. त्यामुळे योग, आयुर्वेदिक किंवा पारंपरिक व्यायाम किंवा आपले कुस्ती मुदगरसारखे व्यायाम हे सगळे करू शकतात. कुठलंही वयाचं बंधन नाही, फक्त आपल्याला काय सूट होतं आहे हे बघून निवडावं आणि पूरक वातावरणात ते करावं.
1: येस डॉक्टर साहेब, यावर्षीची जी थीम आहे ती आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. आता ह्याचा नेमका अर्थ काय आहे त्याबद्दल सांगा.
0: एजिंग म्हणजे काय तर वार्धक्यपणा, म्हणजे वय वाढत जाणं, हे एजिंग झालं. तर आता आपण बघतो की पूर्वीच्या काळापेक्षा आता प्रत्येकाचं आयुष्याचे जे वय आहे ते वाढत जात आहे. म्हणजे पूर्वी 50-60 वेगवेगळ्या आजारांनी मृत होत असतील तर आज ते 80-70 पोचलं आहे. पण नुसतं वय आपण इथपर्यंत पोचलो आहे, 80-90 गाठली आहे, ह्याला हेल्दी एजिंग आपण म्हणून चालणार नाही.
1: बरोबर,
0: हेल्दी एजिंग ते आहे जेव्हा तुम्ही 70 सुद्धा स्वतःची कामं स्वतः करत आहात, खाली बसू शकत आहात, सांधे मजबूत आहेत, कोणावर अवलंबून नाही आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आनंदी आहात.
1: बरोबर,
0: त्यामुळे स्वतःची कामं स्वतः करता येणं, आनंदी राहणं, नैराश्य नसणं हे आहे हेल्दी एजिंग. मी सगळ्यात सोपं सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला जर 70-80 सुद्धा जर दिसत व्यवस्थित असेल, खाली उठता बसता येत असेल आणि तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही खरे निरोगी आहात.
1: किती छान.
0: आज 40 व्यक्ती सुद्धा खाली बसायला अवघड जातं, त्याला दिसायला त्रास होतो आणि स्ट्रेस तर विचारूच नका. त्यामुळे वयाचा आणि एजिंगचा आजकाल फारसा संबंध नसून मी म्हणेन की तुम्ही कितव्या वयाला कितव्या वयासारखे झाले आहात ते जास्ती महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती 80 सुद्धा 40 त्याच्यात ऊर्जा असू शकते आणि एखादा 40 व्यक्ती सुद्धा 80 वर्षीच्या माणसासारखा
1: दिसू शकतो
0: वागू शकतो किंवा तसे आजार असू शकतात.
1: अगदी अगदी.
0: त्यामुळे मी हे म्हणेन की योग हा केवळ किंवा आयुर्वेद हे केवळ व्यायाम किंवा काही ट्रीटमेंट नाही आहे, ही एक जीवनशैली जगण्याची

0: कला आहे ती रोजच्या आयुष्यात आत्मसात केली पाहिजे. त्याने तुम्हाला काही महिन्यातच स्वतःच्या आयुष्यात इम्प्रूव्हमेंट आणि हेल्दी एजिंगचे सायन्स दिसायला सुरुवात होईल.
1: अगदी जाता जाता आपल्या ग्रामीण भागातील मंडळींना काय सांगाल?
0: एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग प्रत्येकासाठी आहे, वयाची मर्यादा नाही, आजारांची मर्यादा नाही. हां, कुठल्या आजारात कुठल्या वयासाठी काय करावं हे समजून केलं पाहिजे. दुसरं, आजची सवय म्हणजे उद्याचे निरोगी वृद्धत्व. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आज जे आपण करू त्याच्यावर अवलंबून राहील की पुढे आपली जीवन कसं आनंदी जगणार आहे का वेदनांनी युक्त आपण जगत असू, हे सगळं आजच्या सवयींवर अवलंबून आहे. त्यामुळे मी म्हणतो की पुढे जर तुम्हाला हॉस्पिटलचे खर्च वाचवायचे असतील तर आज स्वतःवर वेळ खर्च करा, तर उद्या पैसे खर्च करावे लागणार नाही.
1: खूप छान तुम्ही सांगितलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुमची जी काही दिलेली माहिती आहे ती त्यांच्यासाठी निश्चितच उपयोगी राहणार आहे आणि भविष्यात त्यांनी जर त्याप्रमाणे सगळी आपली जीवनशैली ठेवली तर त्यांना निश्चितच याचा प्रचंड असा फायदा होणार आहे. डॉक्टर आदित्य जहागीरदार, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद, थँक्यू.
2: मंडळी, आत्ताच आपण ग्रामीण जीवनशैली आणि योग याविषयी आयुर्वेदाचार्य आणि योगाचार्य वैद्य डॉक्टर आदित्य जहागीरदार यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे गीत.

शेत शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री

0: केशवर इथं पश्चिम बंगा दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0: उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
1: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

माणूस करतोय त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खाय लागलेले आहे. आणि याच मावळ प्रांतामधले भील रामूशी कोळी वडार मुसलमानाचे पोहरं शिवाजी राजांच्या बरोबर

आणि राजांची घोडदौड चालू झालेले. राजे दौडाय लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजाने घोडा थांबवला. एसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. एसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, पडता पडता ठेस लागून पडला, गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत उठत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजेंचे घट्ट पाय धरी आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी बांड पोरती भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला खाल्ला. राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील, बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे.

0: पण तुझी नाळ वळली नाही.
1: पोट पिळ तर दूध निघेल. तोंड सांभाळून बोला. अरे जा.
0: इसाजी तसाच पाठीबाग फिरतो आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही.
1: ओट पिळा तर दूध घेईल. तानाजी माणूसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या हे सारखी.
0: अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीने केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्या सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा.

सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँ साहेबांच्या दर्शनासाठी आलेले. माँ साहेबांचं दर्शन घेत असताना माँ साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँ साहेबांना वेगळा.

येते बाबा, जिजाऊ मां साहेब, शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले, एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर, आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली, पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे। प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे। काय रामजी, हास का तो? राजे, राजे याच ठिकाणी माझ्या मुलीची आवृत्ती, राजा याला जिवंत ठेवू नका। काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब मला न्याय होय। पाटील आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल। ज्या पायां तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील। मां साहेब, पाटील, तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या संदर्भात, पाटील पाटील भांजा माझ्या अंगाला हात लावू नका। मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे। पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। नीच, तुला तिची माया आली नाही। ज्या पायां तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील। हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि काय झालं,

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोतेव, संध्याकाळचे 8:30 वाजत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलं आहे भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.

बाद उन्हें कुछ और गाने मिले जैसे मियां बीवी राजी बात एक रात की